हम अवगुण परे एक गुण नाही, अमृत शाड बिकै बिख खाई, माया मोह परम पै भूले, सुत दारा स्यो प्रीत लगाई। एक उत्तम पंत सुनियो गुर संगत, तेहे